राग एक संग पंच बरंगन संघ अलाप है आठौ नंदन प्रथम राग पहरौ वै करही पंच रागनी संग उच